आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 अर्थात 3 ऑगस्ट 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:57 झाले आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. आज या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत प्रभाकर पंडित यांनी।

सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलत. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात राम उगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय विठ्ठल शिंदे यांनी.

दीपक काणे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत सुद्धा दीपक काणे यांचंच होतं. श्रोत्यांनो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जयतीर्थ मेवुंदी यांच्या स्वरातील गीत. स्वर आणि संगीत डॉक्टर सुनील काळे यांचं आहे.

पंडित जय तीर्थ मेवुंदी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलत. स्वर आणि संगीत डॉक्टर सुनील काळे यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात मैत्री या विषयावर वसुंधरा कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील.

0: दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55 सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली सादर करते नयन पवार, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास गझलकार रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. मराठी गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 10:30. 11:00 नये तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझं आवार माझं शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर परत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो असे होते आजचे कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 4 ऑगस्ट सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प या सदरात साहित्यिक नासी फडके यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचं असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. दिनविशेष 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:25 आपण ऐकू शकाल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करू. 7:45 नाट्य संगीत सकाळी 8:40 लोकसंगीत सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास गझलकार रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा 10:30 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम आणि दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकणार आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. तर श्रोत्यांनो असे असतील उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया मैत्री या विषयावर वसुंधरा कुलकर्णी यांचे विचार आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे.
1: समाजात जगण्यासाठी

0: मानवानं रक्ताची नाती तयार केली, पण परिस्थितीनं एक नातं असं निर्माण केलं जे इतर नात्यांसारखं रक्ताचं नाही, पण ते आहे मात्र जबरदस्त, कसलीही अपेक्षा न करता वेळेला धावून येणार। मैत्री म्हटलं की कृष्ण सुदामा आठवल्याशिवाय राहत नाही। महाभारतातली ही सर्वश्रुत मैत्री अजरामर झालेली आहे। या मैत्रीला भाषा नाही, पण तरी त्यात अबोल संवाद आहे। हेच तर मैत्रीच्या नात्याचं सौंदर्य आहे। मैत्री खोटेपणा आणि मोठेपणा सोडून जमलेली असते, पण प्रचंड विश्वास मात्र असतो। मैत्रीत मनानं ऐकलं जातं, म्हणून शब्दांचे अर्थ खोलवर पोहोचतात। स्वभावातल्या गोडीनं आणि जिभेवरच्या माधुर्यानं जरी माणसं जोडली जात असली, तरी मैत्री मात्र स्वभावातल्या साधर्म्यानं आवडींनी फुलते। मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो। थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो। आपुलकीचं हे नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं, प्रयत्न करूनही वेगळं करता येत नाही। मित्र नावाची दैवी देणगी जीवापाड जपायची असते, कारण जीवनातला अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो। मैत्रीमध्ये जितका हट्टीपणा आणि समंजसपणा दोन्हीही असतं, तितकाच खोडकरपणा तितकाच बालिशपणाही असतो। मैत्रीचं नातं कांद्यासारखं असतं, अनेक थरांचं, चविष्ट स्वादिष्ट खमंग, पण त्यात चुकलं की तितकीच प्रेमळ तिखट कान उघाडणी असते। ज्या मित्रांनी आपल्या आयुष्यातला आपला संघर्ष पाहिलेला असतो, त्यांनाच आपली किंमत असते। इतरांना मात्र आपण खूप लकी भाग्यवान वाटत असतो। मित्रमैत्रिणी खूप असतात, पण खास मैत्रीतले काही मोजकेच असतात, कारण तिथं मतं आणि मनही जुळलेली असतात। एक विश्वास निर्माण झालेला असतो, त्यानंच ते अंकुरित होतं, सुसंवादानं जिवंत राहतं, पण गैरसमजानं मात्र नक्कीच कोमेजतं, तुटतं अहंकारानं आणि मरतं मौनानं। मैत्रीत शब्द कमीत कमी असतात, पण असीमित अर्थ असतो, खात्री असते। वैयक्तिक आयुष्य कितीही यशस्वी असलं, तरी मैत्री आणि मित्र यांच्या बिगर ते अधुरच असतं, कारण हृदयात रोखलेला श्वास म्हणजे मैत्री असते। एकटे असताना आपण केवळ बोलू शकतो, साथीनं आपण बोलणी करू शकतो, एकटेपणानं मौज करू शकतो, साथीनं सण साजरा करू शकतो। एकटेपणात आपण हसू शकतो, मात्र साथीनं हास्य फवारे उडवू शकतो। मैत्रीचं नातं इतकं निर्मळ असतं की तिथं हक्कानं काम सांगता येतं। मैत्री इतकी मोकळी असते की काम करणं जमत नसेल तर तेही सांगता येतं। दटावता येतं, हक्क गाजवता येतो, मनातला ताण हलका करता येतो। मित्र मार्गदाता शुभचिंतक असतो, मित्राला कार्यप्रवण करतो। कार्यप्रवण असणं हेच जिवंतपणाचं चैतन्याचं द्योतक आहे। मित्राची प्रामाणिक हाक प्रोत्साहित करते, आयुष्य बदलून टाकते। कठीण समय येता जो कामास येतो तोच खरा मित्र, असं समर्थ रामदास स्वामी आणि रहीमदासही म्हणतात। मैत्री एक आकर्षण शक्ती आहे। फुलझाडं जगवायला जशी खत पाण्याची आवश्यकता असते, तशीच यशस्वी आनंदी जीवनासाठी मैत्री आणि मित्रांची आवश्यकता असते। चहासारख्या आयुष्यात जेव्हा चिंता ताणतणाव किंवा दुःखाची डिकळी फुटते ना, तेव्हा मित्र नावाचं आलं कुटून टाकलं की आयुष्याचा चहा लाजवाबच बनतो। पुढची पिढी एका अतिशय छान नात्यापासून वंचित होतीये ही चिंतेची बाब आहे। मनुष्याचा स्वतःचा अंतरात्माही सच्चा मित्र असू शकतो, जो सन्मार्ग दाखवतो। तरीही गुह्य सांभाळणारे मित्रमैत्रिणी सुसह्य आयुष्यासाठी हवेतच।
1: विचार पुष्प हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून।

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 6:45 होत आहे.

सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्री पर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया ह्याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्न पदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोज मध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर द्रव्य पदार्थ, पाणी घ्यावे. हलका, पौष्टिक व सहज पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतर सुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो. त्यामुळे पुढील काही दिवस सुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगीकारूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे.

आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच कार्यक्रम परिसर.

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संथपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे। प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं। आता जस्ट हिवाळा गेला, इथून आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर। युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे युजफुल राहत नाही त्यांच्यासाठी। आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात। सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा। तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात। त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगर मध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय। की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात। म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते। प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो। कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे।
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा।
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे, कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते। जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे। मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील। पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल। तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात। एक उदाहरण देतो मी, जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात। जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो। आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो। आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो। ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग

0: सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचंय आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल. श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
1: परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:10. श्रोते हो, आपण ऐकत
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात दिनविशेष.

3 ऑगस्ट 1900 मध्ये द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना झाली. आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले 3 ऑगस्ट 1936 मध्ये. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली 3 ऑगस्ट 1948 मध्ये. संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला 3 ऑगस्ट 1994 मध्ये. सहज सोप्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म मार्मिक वर्णात्मक लेख याद्वारे हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉक्टर हरिवंश राय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला 3 ऑगस्ट 1994 मध्ये. हिंदी कवी मैथिली शरण गुप्ता यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला. आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट यांचा जन्म 3 ऑगस्ट 1898 मध्ये झाला. स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1919 मध्ये झाला. गीतकार आणि शायर शकील बदायूनी यांचा जन्म 3 ऑगस्ट 1916 मध्ये झाला. भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म 1939 मध्ये झाला. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म 3 ऑगस्ट 1984 मध्ये झाला. फोनोग्राफचे शोधक एमिल बर्लिनर यांचं निधन 3 ऑगस्ट 1929 मध्ये झालं. विख्यात गणिती आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचं निधन 3 ऑगस्ट 1930 मध्ये झालं. पत्रकार हिंदुस्थान टाइम्सचे संपादक महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचं निधन 3 ऑगस्ट 1957 मध्ये झालं. आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचं निधन 3 ऑगस्ट 1993 मध्ये झालं. लेखिका सरोजिनी वैद्य यांचं निधन 3 ऑगस्ट 2007 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष.

0: 5 मेगाहर्ट्जवर तसंच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या विरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आरशात उलट वाचून पाहिलंस?
1: ती आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: 7:07 झालेली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करणार आहोत.
1: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतीयस?
2: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
3: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून फुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
2: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
4: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते.
2: जरूर ऐका वनिता मंडळ, या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे

0: भक्तम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स चे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असणं आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
3: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
2: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा महाविद्यालय विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117,85,00,000 रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रभावी मदत बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना

विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात हजारो महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानाई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात

लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगो मध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य असे 39 पदक जिंकून पदक तालिकेत भारतानं 4th स्थान पटकावलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतीयस.
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
3: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
1: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून 12:30 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
2: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेला असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
2: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमचं 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तेव्हा तुमचे 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाचा घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहे. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
2: त्यांचे एक भागच आहे. आपल्या सोबत मी बसलेला आहोत, दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळ

0: टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे, आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत. यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नाही, हे आमचं घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
0: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
1: होय,
0: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहे, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहे. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्या पुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे, आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
1: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचं कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमचं सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडे मध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
0: या एसआयआर मोहिमेबाबत, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत, आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढे छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
1: 20 वर्षपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवल्यापासून 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे, किंवा मृत्यू झाले लोकांचं नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेले लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचा काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असा आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
0: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते, आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना, अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली.

0: आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: आभार.
0: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 MHz आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स.

राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनात नासिर फराज यांची रचना आपण ऐकत आहात. स्वर के यांचा आहे.

अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आशा भोसले यांचा होता. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो, यानंतर आता ऐकूया अमृत सिद्धी या नाटकातील अलकनंदा वाडेकर यांनी गायलेलं वसंत देसाई यांचं नाट्यपद. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

अनुराधा पौडवाले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत अरुण पौडवाले यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

0: यात SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक कर दो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्योर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. केवायसी अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा. .5 MHz आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला ऐकूया समाचार. प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त मानसिक दृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता 100व्या

0: प्रॅक्टिकल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवळ शरीर को नुकसान नाही पोहोचवता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है, और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है, और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅली दरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह

14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनवाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवार निमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रूपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज SBIच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ RBIनं वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी SBIनं हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धी दरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100+ घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 आणि 21 सेकंद झाले आहेत. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली.
1: श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया. विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती. जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं. आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो. बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची. त्या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध. आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो. त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी. म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं. आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही. कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं. श्रोतेहो, स्तनपान हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत स्तनपान का आवश्यक आहे, अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी, या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर के दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या या विषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो आणि यामागचा उद्देश काय आहे, काय सांगाल तुम्ही?
2: आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोक आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो. आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
1: डॉक्टर, जन्मानंतर बाळाला पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणं हे का?

0: महत्त्वाचं मानलं जातं.
1: अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रॉम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रॉम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या एका तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रॉम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतू संसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यू दर जे जसा आढावा घेतला जातो, जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
0: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं, ते का?
1: अगदी बरोबर. कोलेस्ट्रॉल मध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतू संसर्ग होऊ शकतो तो हे कोलेस्ट्रॉल दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं, आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
0: वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
1: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत, हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग दिलं गेलं पाहिजे.
0: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
1: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
0: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?
1: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या 2 गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते, हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
0: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेटकरण असते, जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते, तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
1: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची ना एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते. त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपासून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध

0: येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिल्या अटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो, हे चेक करावं, पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईने सुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. तिने पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईने सुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे, आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात, ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी अगदी. मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतातच आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं, आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस त्यांनी दुधाची साठवणूक, म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
0: अगदी चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खासगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं, फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे, योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं, ते साधारण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं, शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, तर मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीज मधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची?
0: जर तुम्ही ते फ्रीजर मध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो, ते रूम टेम्परेचरला राहू शकतं, 4 तासापर्यंत साधारण राहतं, ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टर सुद्धा डिलिव्हरी झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका, हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलोस्ट्रोम म्हणतो, ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे, कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच नाहीये. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्स मध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर या आईला बाबा दूध कमीच येईल, असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्ट फिडिंग करताना स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत?
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते.

0: असते तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ऍक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळणपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे?
0: ब्रेस्ट फीडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईने काळजी घेण्याची गरज आहे, आईनी डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून तर वाढलेलं दिसतंय
0: आजकाल आईकाल तंत्रज्ञानामुळे.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे, पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. दोन बाळं असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्या वेळेला ते दूध येणार नाही, दोन बाळांना एकदम पुरण्या इतकं थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं आपण मगाशी बोललो, योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ दाग होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याने.
1: अरे वा,
0: ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली, आपल्या मैत्रिणींना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान सप्ताहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

स्तनपान निरोगी बालपणाची गुरु किल्ली हा जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत.

0: श्रोत्यांनो, आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: विविधा अंतर्गत आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर खलीश यांच्या

0: नितीन भट यांनी साधलेला संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
1: मंडळी नमस्कार. नमस्कार. अमरावती कार्यक्रमांच्या एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार, नाट्यकर्मी, निवेदक, कवी अनंत नांदूरकर आणि खलिश या नावानी, ज्याला आपण मराठीमध्ये टोपण नाव म्हणतो आणि उर्दूमध्ये ज्याला तखल्लुस असं म्हटलं जातं, तर खलिश या नावानी ते मराठी आणि हिंदीमध्ये लेखन करतात. अनंत नांदूरकर म्हटलं की मला सहज काही ओळी आठवतात की कोणत्या डोक्याचं नाही ताप येथे, कोणत्या डोक्याचं नाही ताप येथे, जो उठे तो रोज देतो शाप येथे. चंदनाचा मी वसा घेऊन जगलो, चंदनाचा मी वसा घेऊन जगलो, अन बिलगले मज विषारी साप येथे. अशी सशक्त मराठी गझल असो किंवा दुसरीकडे, आसमासे वो जमी का जायजा करता रहा, आसमासे वो जमी का जायजा करता रहा, धूप का चश्मा था हरियाली नजर आती रही, भूख से बच्चे तड़प कर प्यास से मरते रहे, सब है अच्छा पेपरों में ये खबर आती रही. असं उर्दू लिहिणारे, हिंदी लिहिणारे अनंत नांदूरकर खलिश आज आपल्या सोबत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्र अनंत नांदूरकर यांना ओळखतो, खलिश या नावाने ओळखतो. तर असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे मंडळी. आपण सुरुवातीला अनंतरावांचं स्वागत करूया. नमस्कार अमरावती कार्यक्रमात.
2: नमस्कार. धन्यवाद.
1: नमस्कार. आपण तुमच्या कवितेबद्दल बोलणार आहोत, तुमच्या गझलबद्दल बोलणार आहोत, नाट्य प्रवासाबद्दल बोलणार आहोत, निवेदक म्हणून एक तुमची भूमिका आहे, आपण त्याच्याही बद्दल बोलणार आहोत. विषय आहे माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक. सुरुवात खरं तर करायला आवडेल की अनंत नांदूरकर खलिश यांच्या आयुष्यात, म्हणजे खलिश यांच्यापेक्षा आधी अनंत नांदूरकर यांच्या आयुष्यात मराठी गझल कशी आली, मला सुरुवातीला याच्याबद्दल सांगा.
2: सुरुवातीला म्हणजे आज वयाच्या 57 नंतर परत 16-17 वर्षात 40-39 वर्ष मागे
1: जावं लागेल,
2: जावं लागेल आणि जातो आहे. प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये जे होतं आमच्यावर गारूड, ते सांस्कृतिक कार्यक्रम खूप व्हायचे अमरावतीत. इथला परिसर, इथली भौगोलिक स्थिती आणि मिळून मिसळून राहणारी त्यावेळेसची सगळी लोक.
1: आणि हे तुम्ही जुन्या अमरावती बद्दल,
2: जुन्या अमरावती बद्दल,
1: जिला आपण गेटच्या आतली अमरावती म्हणतो.
2: हा हा बिलकुल.
1: क्या बात है.
2: गेटच्या आतली अमरावती म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध अमरावती. आझाद हिंद मंडळ असेल, निळकंठ असेल, एकंदरीतच बुधवारा हा पूर्ण परिसर, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम असे उघड्यावर व्हायचे आणि 3-3, 4-4, 5-5 हजार लोक. मग हिंदी मुशायरे, मराठी कवी संमेलन, गाण्याचे कार्यक्रम, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यातून कसं, आणि त्या काळात एक धार्मिक अधिष्ठान होतं,
1: बरोबर,
2: भजन कीर्तन पूजन ह्या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा सर्वप्रथम जे झालं ते भजन ऐकणे किंवा भावगीत ऐकणं,
1: पण
2: सोबत हिंदीचंही होतं. तर ती अशी मिलीजुली एक सांस्कृतिक परंपरा त्या वयात रुजल्या गेली. आणि त्यानंतर काय झालं की एका पाकिस्तानी शायराचा शेर आहे की आदमी या तो शायर होता है या नहीं होता. तो शायद शायर हो गे हम. तर त्यावेळेस काय की लिहिण्याचा प्रयत्न केला.
1: आणि किती वर्ष, किती वय होतं तुमचं?
2: असेल 17-18 वर्ष.
1: 17-18 वर्ष.
2: तर मग लिहिण्याचे प्रयत्न चालू राहिले. भजन पण त्यावेळेस लिहिलं, म्हणजे कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धा व्हायच्या. तर तेव्हा पण त्या काळामध्ये जी बदलती परिस्थिती आणि शेवटी कसं लोकोत्तर करायचं, तर त्यांच्या भाषेत घरी नसे रे पीठ रोटीला, सिगरेट उघडी रोज शहाणा, नाना झुकवी मान लाजेने, नातू खात असे पान, विठ्ठला काय झाली रे शान.
1: हे तुम्ही 18व्या वर्षी लिहिलेलं पहिलं भजन.
2: हा असं.
1: क्या बात.
2: आणि तुम्हाला सांगताना मला म्हणजे अजूनही शहारे येतात की बडनेरा कामगार कल्याण मध्ये झालो होतो. पुरुषोत्तम भाऊ त्यावेळेस नगराध्यक्ष होते, येते साहेब. तर तिथे मी सेकंड आलो होतो. तर मला अप्रूव हे होतं की फर्स्ट कोणाचं आलं. तर जेव्हा फर्स्ट जे लेखक बघितले तर ते तुकडोजी महाराजांचं भजन होत. तर म्हंटल अरे आता आपला 1000वा नंबर असता तरी चाललं असत.
1: बरोबर बरोबर.
2: त्याच्यानंतर
1: पहिला नंबर जर तुकडोजी महाराजांचा असेल तर.
2: आणि त्यानंतर मग कसं की लिहत गेलो मी, मग हिंदीतून काही दोस्त मिळाले, हिंदी गझला ऐकत राहिलो. आणि आतून अंबागेटातून गेलं की पठाण चौक वगैरे एरिया लागतो. काही मुस्लिम लोकांच्या गझला ऐकल्या. यांचं तर वेगळंच लिहिणं आहे की हम वहां है जहां से कुछ हमको हमारी खबर नहीं आती, आगे आती थी हाले दिल पे हसी, अब किसी बात पर नहीं आती.
1: क्या बात है.
2: असा गालिब ऐकला. मग ते सगळं आवडायला लागलं. यार ये तो अपनी जबान है, रिक्शे वाला भी यहाँ हिंदी में बात करता है. कोणत्या ऑफिसात गेलो तो आइए बैठिए.

0: ज्या नाव होत आहे, मग ते टेलिफोन एक्सचेंज मध्ये हफीज मोमीन साहेब होते,
1: बरोबर,
0: ते मी ज्यांना गुरुवर्य मानतो, आता नाही आहे ते या जगात, अजीज खान म्हणून होते, या लोकात मी राहिलो आणि मग हिंदी उर्दूची आवड लागली. आणि तुम्हाला सांगतो, हिंदी उर्दू मध्ये फ्लुएन्सी आहे साहेब, असं पाण्यासारखं प्रवाही आहे, आणि त्या प्रवाहात वाहवताना मजा येते. आणि मी लिहायला लागलो गझलची.
1: कविता आपण तुम्ही लिहिता, गझल लिहिता, पण मला सांगा की कविता लिहिणं आणि गझल लिहिणं यात काय वेगळेपण आहे?
0: आहे शेवटी काव्याचाच प्रकार, म्हणजे तुमच्या मनातली जी अंतर्गत घालमेल आहे किंवा जगतानाचा होणारा त्रास, आनंद किंवा एकंदर अष्टपाश तुमचं जे आहे त्याची शाब्दिक अभिव्यक्ती म्हणजे आपण कविता किंवा गझल म्हणू.
1: बरोबर.
0: पण कविता कशी ती थीम वाईज चालते,
1: मुसलसल ज्याला
0: मुसलसल, जिसको
1: गझलेच्या भाषेमध्ये म्हणायचं,
0: तुम्ही शायर असल्यामुळे तुम्हाला ते माहित आहे, तर वो मुसलसल रहती है. मतलब आपण एक कविता घेतली, थीम घेतली बेरोजगारी, डिग्री नावाची एक कविता लिहिली होती मी, की लांब दुरून आवाज आला अरे मेलो मेलो, वळखीचा म्हणून जरा आणखीन जवळ गेलो, तोंडाकडे पाहिलं तर रंगराव निघाला, मॅ त्याले म्हणलं काहून बे व्हायला, लेखा जमीन होती जुमला होता कुठं तुवा घातला, मग मले सांगे रस्त्यात राजू बाबूराव भेटला, त्यानं सारा रंग्याचा इतिहास सांगितला. अरे म्हणे त्यानं पोराले लय काही शिकवला, मोठमोठ्या साहेबाचा उंबरटा झिजवला, पण सरकार आमचं लेखाच्या डोक्यावर डिग्रीचा भारा झाला, बिना नोकरीचा पोट्टा बी भिकारी झाला. तू त्याच्या पोराले काही खराब गिराब तर नाही बोलला? अरे त्याच्या दुखत्या रगीवर पाहायचं नाही ठेवून आला राजेव, डोळ्यातल्या पाण्यानं पात्नीचा नियम मोडला आणि टचकन येऊन माझ्या अंगठ्यावर पडला, म्या धरला कागद डिग्रीचा आणि टरकन फाडून टाकला, धरला कागद डिग्रीचा आणि टरकन फाडून टाकला. अरे हे कसं एका थीम सोबत आपण चालतो,
1: पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत एकच विषय,
0: एक थीम, आणि याच्यामध्ये रदीप काफिया ही बंधन नाही आहे, किंवा तुम्हाला अक्षर जुळवणी करावी लागत नाही, भावना महत्वाची, थीम महत्वाची. गझलीत तसं नाही, गझलीत शब्दांचा सौंदर्यपूर्ण विचार करावा लागतो, शब्दांची मांडणी करावी लागते, आणि याला आपण कुजे में समंदर असं म्हणतो. त्या पद्धतीने एक मोठी भावना छोट्याशा शब्दात आणि तरीही अर्थपूर्ण समोरच्याचा कलेजा चिरल अशी लिहायची असते, तो वो गझल में डिफरन्स.
1: म्हणजे या काळजातून उसळली आणि त्या काळजावर जाऊन कोसळली,
0: क्या बात
1: है, अर्दिल रेजत बर्दिल खेजत,
0: क्या कहने
1: वाला, तो
0: ये होता है उसमें,
1: क्या बात है. गझल आणि कवितेच्या वेगळेपणाबद्दल आपण बोलतो, तर गझल लिखाणासाठी मग नेमकं काय भांडवल लागतं, वेगळं काही म्हणजे त्याच्याकरता वेगळं मनन लागतं का, वेगळं चिंतन लागतं का?
0: निश्चित लागतं. शेवटी चिंतन, मनन, निरीक्षण, जगण्याबद्दलचा विचार, तुमचं आयुष्य, लोकांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुम्ही वापरत असणारी रोजची भाषा, तुमचा शैक्षणिक स्तर, तुमचा भूगोल, तुमचा इतिहास, सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. पण कवीला याची साधना करावी लागते. सामान्य माणसाला याचा उपयोग कमी येतो, तो जितकं काही त्याला इनबिल्ट मिळतं उपरवालेसे या निसर्गाकडून, तो त्याच्यावर गुजराण करतो, कारण पैसा महत्वाचा असतो. आता तुमच्या आमच्या सारख्या कवी लोकांना काय आहे की आनंद महत्वाचा आहे,
1: आनंद घेणं आणि आनंद देणं,
0: त्या आनंदासाठीची जी मेहनत असते ना ती करत असताना आपण ती मेहनत करतो हे जाणवत नाही, आणि ती आपसुक होते खरं बघितलं तर. पण ह्याच्यात मेहनत आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला भाषाशास्त्र शिकावं लागतं, पर्यायी शब्दांचा भरपूर साठा आणि भंडार तुमच्याकडे असावा लागतो, तुमचं वाचन बहुविध असावं लागतं. म्हणजे फैमी बदायूनी नावाचा या भारतातला एक शायर होता, वो इतनी मीठी बातें कर गया है कि बिस्तर चीटियों से भर गया है,
1: क्या बात है,
0: त्याचा शेर होता. मला सांगा किती बारीक ऑब्झर्वेशन आहे.
1: बरोबर.
0: आणि आयुष्याला वैचारिक मधुमेह जडवण्याची पद्धत आहे ही, तर ह्याच्यासाठी निरीक्षणही आलं, चिंतनही आलं, मननही आलं, वाचनही आलं, आणि ह्याच्याही पेक्षा खूप साऱ्या शायरांना ऐकणं महत्वाचं आहे.
1: आणि याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं आमत ज्याला आपण म्हणतो,
0: की
1: काहीतरी वरच्यानी देणं आणि ते तुमच्याकडे येणं,
0: वो तो काय म्हणे की आदमी या तो शायर होता है या नाही होता,
1: नाही होता, म्हणजे एखाद्या वेळेला रात्री झोपेतून उठवल्यासारखी गझल तुम्हाला उठवते आणि चल लिहून काढलं बाबा.
0: निश्चित. आणि आपण ऐकवतो कधी एकामेकांना तर हा अनुभव येतो. मुझे तो लगता है की शायर वगैरे जो अदीब कहते हैं इसको उर्दू में, तो हे रात्र कालीन किडेच असतात, म्हणजे रात्री जागतात हे लोक आणि दिवसा आपले डोळे मिटून असतात. लोकांना वाटतं यांना काहीच दिसत नाही, पण त्यांना सगळं दिसतं, आणि रात्रीच्या अंधारात त्याला ते शब्दरूप देत.

0: सायलेंट होता है.
1: नाही आणि तसंही काही आमद येताना काही तुमची घड्याळ पाहून येत नाही.
0: येतच नाही, बिलकुल येत नाही.
1: ती कधीही येऊ शकते,
0: कधीही येऊ शकते. वरच्या जवळ आपले 12:12 हा हिशोब नाही.
1: बरोबर बरोबर.
0: हुल्लड़ मुरादाबादी का शेर होता है कि एक दिन वहां सबको हाजिरी लगानी है, मौत वाले दफ्तर में छुट्टियां नहीं होती.
1: छुट्टियां नहीं होती. आणि तसंच या प्रतिभेकडे मग काही त्या आमदकडे काही घड्याळ नसतं, ते माणसाने आपल्या सोयीसाठी बनवलेलं आहे.
0: बिलकुल. मला तर म्हणायचंय की तुम्ही बाकी गोष्टीसाठी भांडा, पण तुम्ही प्रतिभेसाठी कोणाशी भांडू नका. प्रतिभेचं भांडणच वेगळं, ते नकोच करायला.
1: नको करायला.
0: आपल्याला जी मिळाली आहे त्याच्यात पोहायचं. तुला जितकं तळ मिळालं त्यात पोह ना. समुद्रात उडी मारायचा जिगर ठेव, पण मिळालं काय आहे त्याच्यात बघ. आणि प्रतिभा आहे त्याच्याशी कॉम्पिटिशन होत नाही. पण आपण आपला विस्तार करायचा. भाई आपके बडे होणे से मैं छोटा नहीं होता. तर ही गोष्ट मात्र असली पाहिजे. म्हणजे याला अभिमान नाही म्हणणार, पण एवढ्या टोकाचा स्वाभिमान कविता.
1: बरोबर. आणि परत त्या सगळ्या गोष्टींचा संबंध भाषेशी आहे. आणि भाषा ही संवादासाठी जन्माला आली.
0: बिलकुल.
1: त्यातून विसंवाद घडवायचा नसतो. अनंतराव, आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की तुमच्या आवडीची म्हणजे कलावंतांच्या आवडीची गाणी, पाहुण्यांच्या आवडीची गाणी आम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवत असतो. तर आज आता तुमच्या आवडीचं पहिलं गाणं कुठलं ऐकवता?
0: माझ्या आवडीचं म्हणजे असं आहे की त्या काळातले सगळे गीतकार आणि सगळे संगीतकार फार उत्तम होते. पण त्यातही मदन मोहन साहेबांनी गझल किंवा गाण्यामध्ये जे स्वीटनेसचं काम केलं आणि गायकी जशी वापरली, वो क्या कहने.
1: बरोबर.
0: एक बहुत पुरानी फिल्म आहे, जेलर नावाचा सिनेमा होता. आणि राजेंद्र कृष्ण सारखा हर हुन्नरी आणि मुडी त्या गीतकारानं ते लिहिलेलं गाणं होतं की हम प्यार में जलने वालों को चैन कहा आराम कहा.
1: लताबाईंचंच आहे.
0: तर आवडीचं गाणं
1: क्या बात आहे. तुमच्या आवडीचं हे गीत आपण आता आमच्या श्रोत्यांना ऐकूयात, मंडळी ऐकूयात. अनंतरावांच्या आवडीचं हे गीत.

नमस्कार मंडळी, आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध कवी, गझलकार, नाट्यकर्मी आणि निवेदक अनंत नांदूरकर खलीश. आणि आपण त्यांचा कला प्रवास जाणून घेतो आहेत. अनंतर आपण गझलेसाठी लागणाऱ्या वेगळ्या भांडवलाबद्दल बोलत होतो, म्हणजे वेगळं मनन काय लागतं किंवा वेगळं चिंतन काय लागतं. कवी असो गझलकार असो, हा सुस्त तसा तसा लिहित जातो, बरोबर ना? पण कधी कधी असं होतं की व्यावसायिक दृष्ट्या पण त्याला काहीतरी लिहावं लागतं. तुमच्या वाट्यालाही तो अनुभव आला असेल, म्हणजे ठराविक विषयावर अगदी ठाण मांडून बसायचं आणि

0: लिहायचं. आताच्या काळात म्हणायचं तर मागणी तसा पुरवठा असं आपण म्हणूयात हवं तर. तर मला सांगा, हा जो अनुभव असतो की एक विषय तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, तर हा जो व्यायाम प्रकार असतो ज्याला एक्सरसाइज म्हणू आपण, तर ही काय असते?
1: ही फार मजेशीर अशी गमतीदार एक्सरसाइज आहे मला वाटतं. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीनं, तुमच्या सवडीनं आणि तुमच्या प्रतिभेनं लिहिता, तेव्हा ते गीत, गझल, कविता कुठलाही फॉर्म असो, पण त्याचं आउटपुट हे पर्सनल सॅटिस्फॅक्शन असं असतं.
0: बरोबर.
1: पण व्यावसायिक काम करताना चार लोक जुळतात आणि त्यांच्या समाधानासाठी आपल्याला खर्ची घालावं लागतं.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामुळं काय आहे की तो प्रसंग समजावून घेणे, कुठला संगीतकार आहे, त्याच्या सांगीतिक जडणघडण कशी तो कसा बांधतो याचा अभ्यास असणं, दिग्दर्शकांना त्या कॅरेक्टर मधून काय अपेक्षित आहे हे लक्षात घेणं. दोन कॅरेक्टर, दोन जीव प्रेमी युगल एकत्र आले, पण त्याच्यातली प्रेमिका इंजिनियर आहे आणि प्रेमी हा काहीच करत नाही, बेरोजगार आहे.
0: बरोबर.
1: तर या बेरोजगाराचे सगळे दिनवाणे विनवण्या करणारे शब्द वापरावे लागतात. तर ह्या

0: ह्याचा अभ्यास असणं, दिग्दर्शकांना त्या कॅरेक्टरमधून काय अपेक्षित आहे हे लक्षात घेणं, दोन कॅरेक्टर दोन जीव प्रेमी युगल एकत्र आले पण त्याच्यातली प्रेमिका इंजिनियर आहे आणि प्रेमी हा काहीच करत नाही, बेरोजगार आहे. तर या बेरोजगाराचे सगळे दिनवाणे विनवण्या करणारे शब्द वापरावे लागतील. तर ह्या सगळा विचार करून मग ते प्रसंगानुरूप. आणि शिवाय संगीतकार वर पुढे सांगतो की साहेब साडेतीन ओळीत झालं पाहिजे.
1: अच्छा, हो,
0: हा शब्द तर इथे अटकतो.
1: कुंपण आखून दिलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला खेळायचं असतं.
0: हा सरावच आहे, खरं
1: सरावच असतो.
0: आणि हा अभ्यास तुमचा कालानुक्रमे सिद्ध होत जातो. म्हणजे अगदी एखादा खूप छान कवी आहे, त्याला तुम्ही लिहायला घेतलं तर मला असं नाही वाटत, कदाचित त्याची प्रतिभा असेल पण थोडा अभ्यास करून हे लिहिता येतं, हा एक निश्चित फरक आहे.
1: बरोबर.
0: आणि ह्या फरकाचा अभ्यास करता करता मग तुम्ही सिद्ध होत आहे.
1: तुम्ही काय लिहिलंय अशा प्रकारचं?
0: अशा प्रकारचे एक गणू नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये गणपतीचं गाणं लिहायचं होतं आणि आउटडोअर लोकेशन होतं सगळं, त्यावेळेस ते लिहिलं होतं. एक आपल्या विदर्भामध्ये सिनेमा निर्माण झाला होता, त्याच्यात एक कव्वाली लिहिली होती, रमेश गुजर नावाचे संगीतकार आहेत, त्यांनी ती केली होती. तुमचे ही गाणी होते माही पण
1: लहानोजी महाराजांवर तो चित्र,
0: हा हा, तर तेव्हा लिहिलेलं होतं. असं बरंच लिहिलेलं आहे.
1: क्या बात. अनंतर परत गझलेकडे येऊया की तंत्रानुसार असा हा काव्य प्रकार आहे गझल म्हणजे ना, तिचं स्वतःचं असं एक व्याकरण आहे, तिचे नियम आहेत, म्हणजे रदीफ असो, काफिया असो, अलामत असो आणि जे काही वृत्त, छंद, बहर वगैरे सगळं सगळं. तर परिणामी काय होतं की व्याकरण म्हटल्यानंतर मग थोडीशी भीती असते मनात आणि चांगले चांगले कवी देखील गझलेकडे मग वळत नाही असा अनुभव आहे या क्षेत्रातला, याच्याबद्दल काय सांगाल?
0: आता मी जसं आपण मगाशी बोललो बोलताना की कविते तुम्ही लिहू शकता पण गझलेत तुम्हाला ते बांधावं लागतं आणि ते इतकं बेमालूम की बांधलंय हे माहीत पडायला नको. आहे तर मेथड ऍक्टिंग पण वाटली पाहिजे रिअल ऍक्टिंग.
1: बरोबर.
0: तर हे बांधताना कवितेत तुम्हाला याची गरज पडत नाही. पण एक छोटीशी कविता ऐकतो, तो चष्मा नावाची होती की अरे आज त्यांनी सरळ सरळ चष्म्याला शिव्या घातल्या, त्याही तुझ्या, ज्या चष्म्यातून सुटत नसे एकही किरण आशेचा, पण तुझ्या अकाली जाण्याने कदाचित करताच आला नसेल उपयोग त्यांना त्या चष्म्याचा. मग त्यांची तरी काय चूक, पण ज्यांनी धुक्याच्या सकाळी, आग ओकणाऱ्या दुपारी, अंधकारल्या रात्री तो वापरला त्यांनी त्याला घालावे शिवाय, हे एक आश्चर्यच. पण आज नवनवीन दिखाऊ चष्म्यांच्या रांगेत तुझा चष्मा केवळ एक वस्तू म्हणून उरलाय. नाही, मी ठरवलाय त्यावरील धूळ मला झटकलीच पाहिजे, माझे सध्याचे कुळ विसरून. ह्याच्यात रदीप काफियाची बंधनं
1: नाही.
0: बंधनं येतात कुठे, की आयुष्याचा बैल सजवितो रोजच पोळा करतो.
1: बर,
0: ह्यातला पोळा हा काफी आहे. आता याला गोळा चोळा मोळा लावल्याशिवाय गत्यंतर नाही.
1: बरोबर. एकदा तुमचं ठरलं आता की पोळा आहे तर पुढे काय.
0: आणि आयुष्याचा बैल सजवितो रोजच पोळा करतो, गागा गागा गागा गागा गागा गागा गागा, हे झालं मीटर.
1: मीटर झालं.
0: 12 गा असतील तर 24 मात्रा,
1: छंद बहर ज्याला आपण म्हणतो,
0: 13 मात्रा, 13 गा असतील तर 26 मात्रा, हे झालं करतो, हा झाला रदीप. आणि हे सगळं घेऊन या बंधनात बंधन नाही आहे असं दाखवित एखाद्या मनातली तरल कल्पना उतरवणे, तर हा जो प्रकार आहे हा गझलेत कठीण आहे.
1: आणि त्याला आशय घनता,
0: आशय समृद्धता. म्हणजे मी तुम्हाला दोन शेर ऐकवतो की आयुष्याचा बैल सजवितो रोजच पोळा करतो, जुनी गोधडी पुन्हा उसवतो नवीन खोळा
1: करतो,
0: जगण्याचा इतिहास शिकवितो भल्या बुऱ्यांशी लढणे, मी सापाला मारत नाही जहरच गोळा करतो. तर हा एक वेगळेपणा आयुष्याचा अनुभव. पण हा बंदिस्त आहे, पण ही वाटत नाही. ही माझी लाख कमाई मी अनुभव गोळा केले, आंधळ्या धृत राष्ट्राच्या जगण्याला डोळा केले, मी हसलो रडलो सोडा अलवार कळीला जपले, तिचं मोहर फुलण्यासाठी मी मज पाचोळा केली. आणि शेवटी हे बांधलेलं आहे. तर हा रियाजाचा भाग आहे आणि तुम्हाला असा तो घ्यावा लागतो.
1: एखादं उदाहरण हिंदी गझलेचं देता येईल असं?
0: हिंदी गझलेचे बरेचसे असे शेर आहेत आणि लोकांना खूप आवडतात. म्हणजे हल्ली मी शेरो शायरी मुशायरा मराठी असून सुद्धा बोलावतात लोक की यार हिंदी भी अच्छा कहता है.
1: बरोबर.
0: काही शेर आहे, खुशी पर शेर कहता हूं तो गम नाराज होते हैं. खुशी पर शेर कहता हूं तो गम नाराज होते हैं, गमों पर शेर कहता हूं सनम नाराज होते.
1: क्या बात है.
0: और आज अब मुश्किल में डाला है.

0: मिजाजे शहर ने तेरे, तुझ्या या शहराच्या स्वभावानं तकलीफ वाढवली आहे राजा,
1: खूप अडचणीत आणलंय,
0: खूप अडचणीत आणलंय, की अजब मुश्किल में डाला है मिजाजे शहर ने तेरे, जबा खोलू तो फिर दैरो हरम नाराज हो।
1: क्या बात है, क्या बात,
0: फार सामाजिक जाणीवेचा। किंवा तुम्हाला समजू, कभी कभी यू भी लगता है सब बेमानी है, निरर्थक है, कभी कभी इस रेत तले लगता है पानी है, और हमने जड़ों से टूट के खोदी चेहरों की रंगत। आजचा प्रश्न आहे सामाजिक, तुटत चाललंय सगळं, कि हमने जड़ों से टूट के खोदी चेहरों की रंगत, भूल गए हम अपने घर मिट्टी मुलतानी, और हमने एक तस्वीर बनाई। सगळ्या आपल्या चांगल्या लोकांचं हेच कार्य आहे, पण लोक त्याला डिवचतात, कि हमने एक तस्वीर बनाई जिसमें सब खुश है, एक दीवाना देख के बोला ये मनमानी है। अशा प्रकारचं म्हणा, किंवा बात कर मुख्तसर, छोटस बोल, खूप वाढवू नको, लोकांना वेळ नाही बाबा, तो बात कर मुख्तसर तो अच्छा है, आ नजर बूंद भर तो अच्छा है, और लाख दरिया हो तुझमें मतलब के, कोई समझे अगर तो अच्छा।
1: क्या बात है आनंदराव, तुमचं प्रकाशित साहित्य कुठलं कुठलं आहे?
0: प्रकाशित नितीनजी, 2007 मध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे आंतरसल नावाचा माझा गझल संग्रह काढला होता
1: मराठीतला,
0: मराठीतला खूप लोकांना आवडला तो, गझल सागर प्रतिष्ठानतर्फे मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत मी व्यक्तिगत नसतो पोहोचू शकलो त्या ठिकाणी,
1: पण ते भीमराव पांचाळ्यांसारख्या मोठ्या व्यक्तींनी
0: निश्चितच, म्हणजे आज गझलेचा विचार केला तर आपण सुरेश भट म्हणतो मराठी गझलेत लेखक, गायक म्हटलं तर भीमराव
1: पांचाळे, लिखाणाच्या माध्यमातून जर गझल घराघरात सुरेश भटांनी पोहोचवली असेल तर ती गायकीच्या माध्यमातून गझल नवाज भीमराव पांचाळे
0: विदर्भात त्या काळात काम करणारे सुधाकरराव कदम,
1: सुधाकर कदम,
0: असे एक दोन तुरळक आणि सशक्त उदाहरण आहे, तर त्यांनी काढल्यामुळे कसं ते लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांना आवडलं, बरेच शेर कोणी गायले त्यातले। आणि दुसरं आत्ता मी काढलंय रिसंट, भाषाविद आणि गझलेचे तज्ज्ञ डॉक्टर राम पंडित मुंबईचे, आणि अतिशय सुरेख असा संग्रह, खलिश बाकी रहे थोडी या नावानं या वर्षी आलेला,
1: हिंदी गझलांचा,
0: हिंदी देवनागरीत लिहिलेला हिंदी उर्दू गझलांचा संग्रह, काही नाटकं लिहिलेली आहेत।
1: आपण तुमच्या नाट्य प्रवासाबद्दल उद्याच्या भागामध्ये बोलणार आहोत, आणि आताच्या भागामध्ये आजच्या भागातलं दुसरं गाणं ऐकायची वेळ झाली अनंतर, तर कुठलं गाणं सुचवाल?
0: गाणी तर अशी मनात रुंजी घालतात, मेरा साया नावाचा सिनेमा, मोहम्मद रफी सारखा स्वर्णिम गंधार आवाज, राजा मेहदी अली खा सारखा माणूस त्यानं लिहिलं, आणि परत मदन मोहन आपके पहलू में आके।
1: क्या बात, चला मंडळी, मेरा साया चित्रपटातलं हे गीत अनंत

0: आनंदराव, तुमच्या कला प्रवासाबद्दल आपण बोलता बोलता आजच्या भागाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत आणि काहीच वेळ आता राहिलेला आहे. मला अगदी जाता जाता दोन छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहे की मुखातीब हा एक तुम्ही हिंदी उर्दू गझलांचा कार्यक्रम करतो, त्याच्याबद्दल सांगा ना मला.
1: मुखातीब हा हिंदी उर्दू गझलांचा कवितेचा असा कार्यक्रम नागपूर मधून सुरू केला मी. तेव्हा नागपूरला होतो, आम्हा मित्र अजीज खान पठाण त्यांनी घेतलं, तुम्ही आले होते, अमरावतीतले अधिक मंडळी होते. तर मी स्टेजवर साधारणतः 2-2.5 तास जीवन भाष्य, जगणं काय आहे त्याच्या अनुषंगानं माझ्या गीत गझल कविता ऐकवतो. संपूर्ण नवरसाचा युक्त असा कार्यक्रम मला वाटतं, म्हणजे लोकांनी दिल्या तशा प्रतिक्रिया की बा जगण्यातले सगळे रस याच्यामध्ये आले.
0: अगदी जाता जाता गझलेनी अनंत नांदूरकर खलीश यांना काय दिलं?
1: नितीन भाऊ खूप दिलं गझलेने. म्हणजे तुम्हाला सांगतो की असा वाटला नव्हता तो प्रवास सुरू करताना की आपल्याला लोक ओळखल बिळखल म्हणून. काही गरज नसते ना ओळखण्याची. घर घर में नहीं पहचानते यार तो बाहेर क्या पहचानेंगे. कि घर में दीमक लगी है इज्जत को, शहर में नाम कर रहा हूं मैं. तर ह्या आपल्या जे दुःखातून असा शेर एखादा माणूस लिहितो, पण गझलेनं दिलं. म्हणजे भीमराव पांचाळे गझलनवाज यांच्याशी ओळख दिली, तुमच्यासारखे मित्र मिळवत आले. पहिलं शब्द साहित्य संमेलन आमचा मित्र संजय सिंगलवार त्याने बँकॉकला घेतलं होतं. तुम्ही म्हणाल की बँकॉकला आपल्या माणसांना कळते का भाषा, पण आपले इथली जवळपास 200 लोक गेली. तिथं असणारी काही लोक होती ती सगळी आली आणि मी जवळपास 12 दिवस तर बँकॉक मध्ये. आणि तुमचे सौमित्र किशोर कदम अध्यक्ष होते, या चळवळीमुळे नाना पाटेकरांना भेटता आलं एकेकाळी. बँकॉक क्रायटेरिया नसेल गझलेचा, पण आपण आणि भारतभर
0: तुम्हाला गझलेनी साता समुद्राच्या पलीकडे नेलं हे त्यातून अधोरेखित होत. बरं, क्या बात आहे. अनंतरावचा तो तुमचा आपण गझलेचा प्रवास जाणून घेतला. उद्याच्या भागामध्ये आपण तुमच्या नाट्यकर्मी आणि निवेदक म्हणून त्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. उद्याच्या भागातही तुम्ही आमच्या सोबत आहात कारण तुमच्या विषयाची व्याप्ती मोठी आहे. मंडळी माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर आपण बोलतो आहोत. कवी, गझलकार, नाट्यकर्मी अनंत नांदूरकर खलीश यांच्याशी उद्याच्या भागातही ते आपल्या सोबत आहेत. पण आजच्या पुरतं आपण त्यांचा निरोप घेऊया आणि परत भेटूयात उद्याच्या भागामध्ये. अनंतराव खूप खूप धन्यवाद तुम्ही आजच्या या पहिल्या भागात सहभागी झाल्याबद्दल आणि उद्या आपण परत भेटतो आहोत.
1: मनपूर्वक आभार नितीनजी आपले आणि आकाशवाणी केंद्राचे धन्यवाद.
2: श्रोतेहो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात माझा कला प्रवास, गझलकार, रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर खलीश यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत.
7: गीत गंगा

श्रोत्यांनो, कार्यक्रमातील पहिलं वहिलं हे गीत आहे बन्या बापू या चित्रपटातील. स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांचे. मुरलीधर गोडे यांची गीतरचना आणि संगीत ऋषीराज यांचं.

गौडवाले यांच्या स्वरात. भाऊ शिंदे यांचं गीत होतं आणि संगीत बाळ पळसुले यांचं होतं. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत. अरुण पौडवाल यांच्या संगीत निर्देशनात सुधीर मोघे यांचं हे गीत आहे आणि गायक स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचे आहेत.

0: काकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील गीत आता ऐकूया. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, शांता शेळके यांचं गीत आहे आणि संगीत अनिल अरुणी यांचं.

अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनात सुधीर मोघे यांचं गीत आता ऐकूया. युगल स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनात सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

गीत गुंजन हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत। श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आगास या चित्रपटातील बाबुल सुप्रियो आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं आहे।

श्रोत्यांनो, कार्यक्रमातील यानंतरचं हे गीत आहे क्रिश 3 या चित्रपटातील, जे गायला आहे अलिशा चिनॉय आणि जुबिन गर्ग यांनी. समीर यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांचं आहे.

कमाल मलिक यांच्या संगीत नियोजनात संजीव चतुर्वेदी यांचं गीत आता ऐकूया. बागी या चित्रपटासाठी स्वर आहे अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर यांचा.

बागी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं संजीव चतुर्वेदी यांचं, संगीत अमाल मलिक यांचं होतं.

कार्यक्रमात यानंतर आता अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकूया. बादशाह या चित्रपटासाठी स्वर आहे अलका याग्निक आणि अमिताभ अभिजित भट्टाचार्य यांचा.

मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्स यांनी गायलेलं हे गीत होतं. गीत आणि संगीत मीत ब्रदर्स यांचं होतं. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

भारत या चित्रपटातील गीत आता ऐकूया श्रेया घोषाल आणि नक्ष अझीज यांच्या स्वरात, इरशाद कामिल यांचं

नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात आता ऐकूया समीर यांचं गीत आ अब लौट चले. या चित्रपटातील हे गीत गायलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

चलते चलते या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि अभिजीत भट्टाचार्य यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलत. जतीन ललित यांचं संगीत होतं.

श्रोत्यांनो आता ऐकूया बादल या चित्रपटातील गीत. सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत आहे समीर यांचं आणि संगीत निर्देशक अनु मलिक.

इश्क तेरा या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकलात. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे स्वर होते. मनोज यादव यांचं हे गीत होतं.

नए तराने या कार्यक्रमातील शेवटचं हे गीत आहे आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातून. राजेश रोशन यांचं संगीत निर्देशन, इब्राहिम अश्क यांची शब्दरचना आणि स्वर अलका याग्निक आणि अभिजीत भट्टाचार्य यांचा.

0: चाहा तो ये दिल यूं मिलने लगे कि हाँ मुझे अच्छे लगने लगे।
1: इब्राहिम अश्क यांची शब्द रचना राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनात आपण ऐकलीत। आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अलका याग्निक आणि अभिजित भट्टाचार्य यांनी। या गीताबरोबरच गीत गुंजन अंतर्गत नये तराने हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत।
2: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन गीत गुंजन।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी, तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी, बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तुषारची थोडक्यात

0: करून देते माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्या सोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खर तर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत, अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
1: 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो. ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केलीये ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
0: कनेक्ट होत नाही आपण
1: एक्झॅक्टली. तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला, तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्यात एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले त्याच्यातनं मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेनी हे पुस्तक पूर्ण केलं
0: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
1: हो, मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हंटलं तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमय जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेस मध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयांनी जेव्हा मला वयाच्या 35-46व्या वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडस सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, की मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही, कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं, तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो ज्यासाठी मी आनंद लिमयांना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयांनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचंय, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी

0: लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे. तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती. त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयांनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे. जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचेत. सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचं ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस, पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला.
0: हो.
1: जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे मला अजूनही आठवते की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे.
1: हो.
0: त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता. म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती, पण आईने गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो ते, तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलेस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं, तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना.
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय. हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य आहे की माझा नवरा आणि माझा मुलगा ह्यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची, प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्स

0: बक्षीस रडून घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे
0: हो
1: सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात
0: हो
1: आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं
0: बरोबर.
1: तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: हो म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं. ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटस घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली. की माझं पहिलीपासनं ते चौथी पर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अॅग्नल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते. मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली. ती कुठेही असा संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते, हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये. मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय काय शिवणकाम केलं. पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवी मध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा आणि तिथला अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. आई तर खूपच लांब निघून गेली तुषार तुझ्या आयुष्यातून, पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस की आई नेमकं काय करायची. आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्ट मध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर मग तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची. त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची. अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट वडिलांना पण नोकरी मिळाली होती. त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवते की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने. त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती. मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्ट मध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडी जळलेल्या होत्या. आईचा तर एक पाय नव्हता, एक हात नव्हता. शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम, हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो, आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो, त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करतो.

0: असतो. पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज आम्ही कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेली आहे, हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते, दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या, कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला.

0: त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या. कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकं सडेतोड उत्तर दिलं होतं.
0: बरोबर.
1: तर तेव्हा तू डगमगला नाहीस.
0: हो.
1: तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहितीही नव्हतं किंवा ही हॅरॅसमेंट म्हणलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
0: परफेक्ट.
1: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
0: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते, की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करतीये. तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही, इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणीही ठेवणार नाही. पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेवियर काय आहे, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली. कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवाने असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीनी परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला. पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
1: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले याच्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे. त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच पण एक टोमणे किंवा
0: खरंय. म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाचं एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं. कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपवेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं त्यामुळे मला आईचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली. मग वर्ष श्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही. पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं. आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले. तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर

0: तर मात्र एक अशी
1: हम्म,
0: गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्याचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो, विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही, माझं डोकं खूप भणभणत, किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्याचार्यांनी मला केएमच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात, हा एक त्यावेळेचा भास होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो, पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेड म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या, आणि त्यांनी सांगितलं होतं तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये, ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या, ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो.
1: बरोबर.
0: मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर नंतर, कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो, ज्या वेळेला मी माझ्या मध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे यासाठी मी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं, त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला या पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की मला या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, त्यांनी तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्की.

0: नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलाने घेतलं होतं. तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोअर मध्ये आला आणि आला आणि त्याने मला सांगितलं, दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंय. तर म्हटलं बोल ना. तर त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे? म्हटलं काय? त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला, कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय, आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्ध त्याचं पुस्तक वाचून झालं होतं. आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वीमध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय, कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावेसे वाटतात, त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे, त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअर मध्ये औषध घ्यायला नाही आलोय, तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
0: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत, जशी तुझी आई आहे. आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचं तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना.
1: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्राईचा म्हणतात ना मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली, आमच्या मधले जे काही वादावादी होती किंवा काय पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं, त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे ज्याच्याशी माझी ओळख झाली आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई, म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे, कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
0: अच्छा.
1: कोणीच मित्र घरी आले नव्हते, तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही, तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या, 1-2 मिनिटांनी परत एक प्लेट मध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे, मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आई नंतर आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो, कारण माझा आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही. आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्या समोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. ह्या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार, तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवर न ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा, मला माहिती नाही पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं, म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन. कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही पण त्या मला हक्काने सांगायच्या, इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे, आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय, तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं, कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही. तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं आणि शेवटी ते गेलं त्याचं दुःख आम्हाला होतं. पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे, हे त्यांचा विश्वास
0: होता.
1: आणि तसंच झालं की जेव्हा आमचे

0: दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली. कारण 2011 ला त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर 1-2 वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले. पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसायांच्या मध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार, आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे.
1: त्यालाही तेवढी खात्री होती.
0: त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळा ऍडमिट करायला लागलं. त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते. कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय. रात्री पण त्या एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठा ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसत मुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्या बरोबर कायम आहेत, हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हंटल की त्यांच्यावर करायचं, आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव अनेकांनी चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्याने पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता. आणि आता तोही मला खूप घाबरतो, आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य काढायचंय. कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही, तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमये, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात?
0: म्हणजे आनंद लिमये काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच, पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमये काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्म मध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार, हे नाव तुला कसं वाटतंय? त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच. त्या म्हणाले, तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे. कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय, हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमये काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो, किती शून्य येऊ देत, आम्हाला माहितीये की तुषार पुढे कसा जाणार. त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे अप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं, जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून. तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजे

0: किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांगणार.
1: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हंटल तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझं IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती. त्यामुळे माझं स्वयंपाक घरे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी TV चा पहिला शो केला आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो, त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं, आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये, आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या. आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला, आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशाताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये TV वर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस मला खूप आवडलं, मी ना दरवर्षी इथे येते, तर या वर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं, पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हते. त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते, आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजवंशजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही, पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले, जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो TV वर फक्त येत नाही तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामोनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता, तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
0: असा एक अट्टहास त्यांचा. पण ह्या तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
1: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचा समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं नाही मिळालं, पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट ह्या चवीचं मी चाकतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधनं उलगडलेलं आहे.
0: निश्चितच तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं, तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस, आणि तसंच तू टिप कागदाप्रमाणे सगळं ते

0: जगात गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला, जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती, आणि तो आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील, आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल, त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
2: श्रोते हो, शून्यातून उभारी, तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा. श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
1: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय आहे माहितीये का, की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर. म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
0: डोळे.
1: तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आपल्याला मिळत असतं त्या सगळ्या
0: गोष्टी
1: मेंदूपर्यंत पोहोचत असतात. मला आता इथे शेरलॉक होम्स आठवण झाली.
0: बरं.
1: तर शेरलॉक होम्स हे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट. डोंट जस्ट स्मेल बट इन्स्पेक्ट. डोंट जस्ट टच बट फील द टच. अँड डोंट जस्ट ईट बट रिलिश द टेस्ट. म्हणजे काय तर आता बघा, ह्याच्यातनच तुम्हाला सादर उदाहरण देते की आपण कानाने ऐकतो पण कानाने ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो.

0: त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, कि हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की. हा जो मेंदूला आपण मेसेज पोचवतोय तो खूप महत्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने आय डोंट जस्ट सी ऑब्झर्व, काही जी वस्तू आहे, वस्तू सुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधा आंब्याचं उदाहरण आता जो तुम्ही दिलं, तर आधी कैरी मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसत आहेत, किंवा स्मेल, वास, ह्याचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे उदबत्तीचा वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे असे जे अनेक प्रकार जे आहेत, ह्या सगळ्यासाठी तुमची पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: हा म्हणजे कुठचीही गोष्ट करताना जाणीवपूर्वक
0: करा, अगदी बरोबर. म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय, तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे, की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक, हा जो फरक आहे, हा, तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरण क्रियेची पहिली पायरी असते. आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ती आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होत, त्यामुळे आपली स्मरण क्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहिती आहे की मौखिक परंपराच होती, जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषीमुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवानी आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनटा गणित, असंख्य संदेश, फोटो, रील्सचा दबदबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचन सुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं. 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकारचे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: बरं, अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा अगदी आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कोणाला जर आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिवाईव्ह करतो आपली मेमरी, आपण तिथे रिवाईव्ह करायचा प्रयत्न करत असतो. बरं, हे म्हणून नुकसान तर काहीच नाहीये ना.
1: बरोबर,
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दरवेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू शकतात. घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदू पर्यंत ते सगळं पोहोचत असतं.
1: किती छान आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती
0: अगदी खूपच छान आहेत आणि आपण त्याचा परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत,
0: काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहे, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिटं दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर काहीतरी शिका किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: म्हणजे अगदी ती आपल्याकडे पूर्वी मणी मोती वापरली,
0: अगदी मण्यांची. आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरण वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसामाजी करत राहायचं.
1: बर,
0: तसं तुम्हाला एक लिहिण्याच्या वरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
1: हा,
0: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसतंय की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हा, तर ती इमेज काढायचा प्रयत्न

0: प्रकारला वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे, किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं हा आणि एका बिंदूपासून म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र काढता येतात का? काही जे करता येईल ते करून बघा.
1: मुक्त हस्त चित्र
0: फ्री हँड कसंही करा, अगदी सिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो.
1: किती छान,
0: तेच आपल्याला हवं आहे का? त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा. उलट्या बाजूनी म्हणजे हा सुद्धा एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूनी वाचायचा.
1: अच्छा,
0: तोही एक प्रकार. हे सगळे तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येईल तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की या दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं तसंच, कुणाला समजा यातलं नाही, काहीतरी चार ओळी सुचली ती लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा.
1: सृजनात्मक आहे हे.
0: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घरबसल्या शिकायला मिळतात. तेही करून बघा, एक वही करा त्याच्यासाठी. चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा, काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने. ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या, मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या. ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी. झाड दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा.
1: वा,
0: अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
1: मेंदूला उत्तेजित करायचं आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात आणि त्यातून ते नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना.
0: अगदी अगदी, म्हणजे ती आता मला ही सवयच झाली. सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि काहीतरी सुस्त, मग मी ते लगेच कागदावर थोडस उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला तर असं माझ्याही डोक्याला, त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
1: खूप छान. श्रोते हो, अलकनंदा पाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना दुपारचा ठीक 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला. मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं. तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली. ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली. मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक भुवनेश्वर ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक

सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथे जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांनी मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल लेबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी, ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष

पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

बल खाता वो झूमता, बल खाता वो झूमता, बल खाता हुआ

श्रोते हो, आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए है. अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर

आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक

0: असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमगर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिको, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोत्यो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: صحت نامہ
1: ابھی ایک چھوٹا سا انترال

नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोध

0: विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच लोकसभेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल. अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरण सिंह तसंच महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 544 अंकांची वाढ झाली आणि तो 78,639 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 391 अंकांची वाढ नोंदवत 24,774 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. राज्यसभेनं आज सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना हे विधेयक एमएसएमई क्षेत्रातील प्रलंबित देयकं, भांडवल तरलतेच्या समस्या आणि वादांचं जलद निवारण करण्यासाठी महत्वाचं असल्याचं सांगितलं. विधेयकानुसार 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रकरण प्रलंबित राहिल्यास न्यायालयांना एमएसएमई पुरवठादारांना मंजूर रकमेपैकी किमान 50% रक्कम देण्याचे आदेश देता येतील. तसंच मध्यस्थी करार किंवा लवादाच्या निर्णयाची वसुली महसुली थकबाकीप्रमाणे करता येणार आहे. या कायद्याचं पहिल्यांदा उल्लंघन केल्यास इशारा देत काही तरतुदींमधील गुन्हेगारी स्वरूपाच्या शिक्षांऐवजी टप्प्याटप्प्यानं दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी स्वतःच्या दुरुस्त्यांनाही पाठिंबा दिला नसल्याची टीका केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीसाठी आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
1: आजपासून 11 जिल्ह्यांमध्ये विदर्भातील मंडल यात्रेला भंडाऱ्यापासून सुरुवात होत आहे. मंडल आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करून या राज्यातील आणि देशातील ओबीसीला शेतकऱ्याला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसह यात्रा 11 जिल्ह्यांमधून प्रवास करून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे. केंद्र सरकारकडे अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ही आपली प्रमुख मागणी आजच्या ओबीसीच्या आमच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आणि यासाठीची जनजागृती आहे.
0: 9 ऑगस्ट पर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून 9 ऑगस्टला चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आज E20 धोरणाच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील निवासस्थान असलेल्या गडकरी वाड्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलकांना गडकरी वाड्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन समाप्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय पथकाचं अभिनंदन केलंय. स्पर्धेदरम्यान भारताच्या प्रतिभावान खेळाडूंनी अपवादात्मक कौशल्य, दृढ निश्चय आणि समर्पण दाखवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अभिनंदन केलंय. जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केलाय. क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीबद्दल अभिनंदन केलंय. 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यास भारत सज्ज असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. नागपूर इथं महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गुजरातमधील मंजलपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाबाई राबरी यांचा 30,000 अधिक मतांनी पराभव केला. भाजपचे आमदार योगेश पटेल यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानं ही पोटनिवडणूक घेण्यात आली. तर बिहारमधील बांकीपूर इथून जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर 19,000 मतांनी आघाडीवर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी उघडल्यानं अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालं. परिसराची पाहणी करण्यासाठी आलेले आदिवासी विकास

पालकमंत्री अशोक उईके यांच्यासमोर संतप्त ग्रामस्थांनी पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्याबद्दल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. खरडून गेलेल्या शेतांमध्ये दगड खडक आणि वाळूचा थर साचल्यानं शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी आणि खर्च लागणार असल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचं उईके म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर तिसरा वर्धापन दिन समारंभ उद्या सकाळी 11 वाजता अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन इथं आयोजित करण्यात आलाय. समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारासह विविध पुरस्कारांचं वितरण होणार असून यंदाचा जीवन साधना पुरस्कार डॉ भाऊसाहेब लहानूजी भोगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 5 ऑगस्ट रोजी प्रारंभ होतो आहे. स्पर्धेचं उद्घाटन नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते होईल तर संस्कार भारती विदर्भचे अध्यक्ष कांचन गडकरी अध्यक्षस्थान भूषवतील. 7 ऑगस्ट पर्यंत नागपुरात चालणाऱ्या या स्पर्धेत विदर्भातील 155, नागपूर जिल्ह्यातील 90 आणि नागपूर शहरातील 182 अशी एकूण 427 भजनी मंडळ राष्ट्रसंतांच्या भजनाचा जागर करणार आहे. खंजेरी भजन स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 51,000 रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी रेशीमबागेतल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले असून न्यायासाठीचा त्यांचा लढा अद्याप संपलेला नसल्याचं स्पष्ट केलंय. भंडारा जिल्हा पोलिसांनी जिल्हा नशामुक्त करण्याच्या उद्देशानं जागर नशामुक्त अभियान 2.0 सुरू केलं असून शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अंमली पदार्थांबाबतची माहिती नागरिकांनी 8799818415 या व्हॉट्सअप क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन पोलिसांनी केलंय. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान अकोला जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं स्तनपानाचं महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून आईचं दूध प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे असा संदेश देण्यात येत आहे. हवामान. विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात आगामी काही तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय आज नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी येण्याची शक्यता असल्यानं आज या जिल्ह्यांना वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आज सकाळी 7 वाजेपर्यंत 25.29% उपयुक्त जलसाठ्याची नोंद करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 6 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिनांक 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान त्रिदिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन 4 ऑगस्ट रोजी कुलगुरू प्राध्यापक कुमुद शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर. ओबीसींसाठी जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी काँग्रेसद्वारा भंडारा इथून मंडल यात्रेला सुरुवात आणि विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 5 ऑगस्ट रोजी प्रारंभ. 427 भजनी मंडळ होणार सहभागी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, मला ह्या पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं.

विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालय, रेल्वे, मेट्रो, बस स्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं, कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभाग स्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळ निहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खातांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी आणि विक्री दरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822-44655 वर तत्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम

0: पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ 1,61,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजप नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष मृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष मृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनिए लता मंगेशकर और मोहम्मद रफी की आवाजों में. गीतकार हैं शकील बदायूनी, संगीत है नौशाद का.

नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948, आता 3 ऑगस्ट 2026. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अहिल्यानगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी महेश्वरी मिसाळ
1: आणि मी अंकुश जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 म्हणजेच 3 ऑगस्ट 2026.
0: शेतकरी बंधू भगिनींनो आपण आपल्या पिकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते.
1: संवाद साधणं म्हणजे काय तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पिकांमध्ये फेरफटका मारणं.
0: आणि अशा वेळेला पिकांवरती काही डाग आहेत का, काही रोग किंवा किडींची लक्ष

0: लक्षणं आहेत का
1: आणि या लक्षणांच्या सहाय्यानं पिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्या लक्षात येतोय का, तर अशा प्रकारचं निरीक्षण करणं,
0: अशा प्रकारचा संवाद पिकांबरोबर साधणं हे गरजेचं असतं.
1: असा संवाद जर आपण आपल्या पिकांबरोबर साधत असू तर निश्चितच पिकं आपल्याला आपल्या गरजा सांगतील आणि त्या माध्यमातून आपल्याला पिकांवरती उपाययोजना करता येतील.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण वळूया आजच्या मुलाखतीकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदिवासी एकता शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी. मुक्काम काटवनवाडी, पोस्ट गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर इथल्या महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी एक सुंदरशी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे आणि अशाच प्रकारचं काम आपल्या मुक्काम काटवनवाडी, पोस्ट गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर इथल्या आदिवासी एकता शेतकरी गटानं उभं केलेलं आहे. नुकताच माननीय राज्यपालांच्या हस्ते या गटाला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून हा शेतकरी गट आपल्या गटातल्या शेतकरी बांधवांसाठीच नव्हे तर पूर्ण त्यांच्या भागासाठी, पूर्ण विभागासाठी म्हणून कार्यरत आहे आणि एक मार्गदर्शक कार्य या गटाने आपल्या कामातून उभं केलेलं आहे. या आदिवासी एकता शेतकरी गटाचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने हा गट उभा राहिलेला आहे आणि आज त्यांच्या कार्याविषयी आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला आज त्यांच्या गटाविषयीची माहिती सांगतायत आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा माना उघडे. नमस्कार भीमाजी, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
3: नमस्कार सर.
2: भीमाजी, सुरुवातीला खूप खूप अभिनंदन आपलं की आपल्याला हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्य सरकारचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्या गटाचं, गटाच्या सगळ्या सदस्यांचं आणि आपलं सुद्धा मनपूर्वक आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी अभिनंदन करतो आपलं. सुरुवातीला आता हा तुमचा आदिवासी एकता शेतकरी गट नेमका स्थापन कधी झाला, याच्यामध्ये किती सदस्य आहेत आणि नेमका कुठला उद्देश घेऊन आपला हा शेतकरी गट सुरू झाला होता याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
3: आमचा गट आदिवासी एकता शेतकरी गट काटवनवाडी, गटाची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 2022 ला. गटाला आदिवासी एकता हे नाव देण्याचा उद्देश असा होता की गटामध्ये 15 सदस्य आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि एका विचारानं एकत्र येऊन ईर्जिक पद्धतीने म्हणजे एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन काम करतात, म्हणून आम्ही गटाला आदिवासी एकता शेतकरी गट हे नाव दिलं.
2: आता आपण ईर्जिक पद्धत सांगितली, काय म्हणजे ईर्जिक पद्धत म्हणजे नेमकं काय?
3: ईर्जिक पद्धत तशी जुनीच आहे. जुन्या काळामध्ये जसे एकमेकाच्या शेतामध्ये कोणी आऊत घेऊन जाणं किंवा ज्याच्याकडे नांगर आहे म्हणजे ज्याच्याकडे शेती करण्यासाठी जे साधन उपलब्ध आहे ते घेऊन एकमेकाच्या शेतात काम करणं त्याला ईर्जिक ही पद्धत जुनीच आहे. आता फक्त त्याचा थोडा आपण काय म्हणतो बदल झालेला आहे की आपण मजुरीने जे काम करतो ते प्रत्येकाच्या शेतामध्ये, आमच्या गटात मध्ये समजा आता 15 सदस्य आहेत तर प्रत्येकाने एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन आवड सावड पद्धतीने काम करणं यालाच ईर्जिक पद्धत असं म्हटलं जात आहे.
2: नक्कीच खूप छान. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, ईर्जिक पद्धत म्हणजे फक्त आपल्या क्षेत्रापुरता आपल्या पुरताच विचार न करता गटातले सगळे सदस्य आज एक कुटुंब म्हणून, एक व्यवस्था म्हणून काम करतात आणि एकमेकाला गरजेच्या वेळी मदतीसाठी म्हणून जातात आणि हीच ईर्जिक पद्धत खरंच एकदा शेतकरी गटाने आज राबवलेली आहे आणि यशस्वी करून दाखवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किती क्षेत्र आता आपलं याच्यामध्ये आहे आणि आपण मग शेती कशा पद्धतीने करतो आपण तिथे?
3: आता गटामध्ये 15 सदस्य आहेत आणि 15 सदस्यांचे तसे कोणाची जास्त कमी जास्त अशी शेती आहे, परंतु आम्ही ईर्जिक करण्यासाठी प्रत्येकाची 1 एकर ह्याप्रमाणे 15 एकर क्षेत्रावरती आजही ईर्जिक पद्धतीनं काम करतोय.
2: वा, नक्कीच. म्हणजे 15 सदस्यांमध्ये 15 एकर क्षेत्र आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ईर्जिक पद्धतीने आपण काम करतो. सुरुवात या बचत गट स्थापन झाली साधारण 2022

0: मध्ये तुम्ही सांगितलं की मग त्यावेळेसची कशी परिस्थिती होती तुमची आणि आज 2026 मध्ये आपण आहोत, तर मग आज कशा पद्धतीने शेती तुमची चालते?
1: तसं 1 डिसेंबर 2022 ला गटाची स्थापना केली. त्यावेळेस गटाचा उद्देश असा होता की आपण फक्त थोडक्यात बचत गोळा करायची, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोणाकडे 5 ते 10 हजार रुपये मागितले तर लवकर उपलब्ध होत नव्हते. तर मी असा एक विचार केला की आपण प्रत्येक महिन्याला एकत्र आलो आणि 200-200 रुपये जमा केले तर जी काही बचत होईल ते आपल्याला अंतर्गत म्हणून वापरता येईल आणि खेळत मिळत शेतीही करता येईल. ह्या उद्देशानं तसं गटाची स्थापना केली, म्हणजे आम्ही बचत पण जमा करतो आणि शेतीचं काम पण करतोय.
0: नक्कीच, म्हणजे 200 रुपयापासून सुरुवात केली, तुम्ही एकत्र आलात, सगळे शेतकरी बंधू आपलं एक समर्पण त्याच्यामध्ये देण्यास सुरुवात झाली. आज आपल्या शेतकरी गटामध्ये आज काय काय उभं आहे, आजची काय परिस्थिती आहे?
1: आज तसा विचार केला तर साधारणतः गटाला 3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. गट चांगल्या प्रकारे काम करत आहे. सुरुवातीच्या वेळेस खूप म्हणजे लाजणारा बुजणारा असा गट होता, परंतु आता गटाची वाटचाल चांगली आहे. सगळे एकमेकाचे भाऊ, एकमेकाचे मित्र म्हणून काम करत आहेत आणि जे काही आपण बघतो रासायनिकच्या वापरामुळे कॅन्सर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढलेले आहेत आणि आमचा उद्देश थोडा वेगळा आहे. आम्ही सेंद्रिय पद्धतीची शेती करतोय, तर त्यासाठी आम्ही जे काही वॉटर संस्था आहे त्या वॉटर संस्थेनं आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यामार्फत जी 10 ड्रम थिरी आहे त्याचा उपयोग करून आम्ही जैविक औषधं आणि सेंद्रिय जे खत आहे ते आम्ही गटाच्या मार्फत तयार करतोय.
0: वा, म्हणजे तुमच्या शेतीसाठी लागणार म्हणजे पूर्ण, मला वाटतं संपूर्ण सेंद्रिय शेतीची तुम्ही कास धरलेली आहे. आणि जी 10 ड्रम थेरी जी तुम्ही आता म्हणली, तर ही नेमकी 10 ड्रम थेरी काय आहे आणि याचा उपयोग तुम्हाला शेती कार्यासाठी काय होतो?
1: जी 10 ड्रम थेरी आहे त्याच्यामध्ये साधारणतः दशपर्णी अर्क आहे, वेमिल अर्क आहे, आमिल अर्क आहे, त्याच्यानंतर अमृत पाणी आहे, लिंबोळी अर्क आहे, देशी कल्प आहे, जीवामृत आहे, EM2 कल्चर आहे, DF1 ह्युमिक ऍसिड, असे वेगवेगळे प्रकारचे 10 सेंद्रिय खत औषधं तयार करतोय. तर हे थोडं आधुनिक पद्धतीचं आहे. जे काही रेग्युलर दशपर्णी अर्क असतंय ते तयार करण्यासाठी 10 वेगवेगळ्या वनस्पती लागतात आणि तयार होण्यासाठी साधारणतः 30 ते 45 दिवस लागतात, परंतु आम्ही वॉटर संस्थेच्या मार्फत जे 10 ड्रम थिरीच्या माध्यमातून तयार करतोय त्याच्यासाठी EM1 कल्चर आणलं जात आहे आणि EM1 कल्चर आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गुळ, साधारणतः 4 किलो गुळ टाकून 200 लिटर 7 ते 8 दिवसामध्ये तयार केलं जातं आणि हे जे काही आम्हाला दशपर्णी बनवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही नंतर पाणी वापरत नाही, जे EM2 द्रावण तयार झालेलं आहे तेच वापरतो. त्याच्यामुळे काय होतंय, जे दशपर्णी तयार होण्यासाठी 30 ते 45 दिवसाचा कालावधी लागायचा हे साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये तयार होतोय आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही आणि आपण साधारणतः 18 महिने ते 2 वर्षापर्यंत हे दशपर्णी अर्क वापरू शकतो आणि हे तयार करण्यासाठी म्हणजे आपण ज्या दिवशी तयार केलं त्या दिवशी फक्त ढवळावं लागतंय आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ढवळण्याची गरज पडत नाही आणि त्या ड्रमला आपण एअर वाल्व बसवलेले असतात, त्याच्यामुळे जो नको असलेला वायू आहे तो निघून जातो आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं द्रावण शेती उपयोगी आपल्याला मिळतं. त्या दशपर्णी अर्क बरोबर वेमिल अर्क आहे. वेमिल अर्क म्हणजे वेखंड, मिरची, लसूण याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं. त्याच्यानंतर आहे आमिल अर्क, आलं, मिरची, लसूण याच्यापासून तयार केलेला अर्क, असे वेगवेगळे प्रकारचे अमृत पाणी असन, देशी कल्प असन, म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या रानातल्या वनस्पती आहेत. आणि आम्ही गटानं थोडा निर्णय असा घेतलेला आहे की जे प्रमाण असतंय, बरेच शेतकरी काय करतात की दशपर्णी सांगितलं तर कोणत्याही झाडाचा 10 प्रकारचा वेगवेगळा पाला आणतात, म्हणजे त्याचं योग्य प्रमाण घेत नाही. तर शेतकऱ्यांना मी सगळ्यांना सूचना अशी करीन की आपण प्रॉपर ज्या पद्धतीने सांगितलंय, समजा लिंबाचा पाला 2 किलो घ्यायचा, त्याच्यानंतर करंजाचा पाला 2 किलो, गुळ 2 किलो, लसूण 4 किलो, हे जे काही प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण घेतलं तर त्याचा आपल्याला जो काही परिणाम म्हणजे रिझल्ट येणार आहे तो सक्सेस येणार आहे. म्हणून आपल्या मनानं न करता जे काही त्याच्यावरती टेक्नॉलॉजी म्हणजे संशोधन करून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहे त्याच्या अंतर्गतच त्यांनी आपल्याला सांगितलंय, त्याचा वापर करून जर आपण त्या पद्धतीचं हे द्रावण तयार केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळणार आहे.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो नुसतीच शेतीसाठी गट यांनी स्थापन नाही केलं, तर तो अभ्यासपूर्ण शेती आज करतो आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा पूर्ण त्यांनी तंत्रज्ञान

0: त्याच्यामध्ये आजचं जे आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीमध्ये येऊ घातलेलं आहे त्याचाही पूर्ण अवलंब ते आपल्या शेती व्यवसायामध्ये करत आहेत. हे तर सगळं तुम्ही आता वापरतोच, आपण हे 10 ड्रम थेरी वापरतोच, पण मग पिकं कुठली कुठली घेतो आपण?
1: तसं आपण कृषी विकास विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, अटल भूजल योजना यांच्या अंतर्गत आपण गटाचे 10 सेडनेट हाऊस उभे केलेले आहेत. हो, बचत गटाचे 10 सेडनेट हाऊस आहेत. त्याच्यासाठी कृषी विभागानं आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्याच्यातून आपण साधारणतः 2,32,89,230 रुपयाचे सगळ्यांचे सेडनेट हाऊस आपण उभे केले. आणि त्याच्यामध्ये जे काही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा होत असते त्या स्पर्धेमध्ये आपल्या गटानं सहभाग घेतला होता आणि 2023 आपण तालुका लेव्हलचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आणि त्याच्यातून आम्हाला 1,00,000 रुपये मिळाले होते. तर जे काही आपण सेडनेट हाऊस गटाचे उभे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे आम्हाला जी काही बक्षिसाची रक्कम मिळाली होती ती आम्ही विभागून न घेता त्याच्यातून आम्ही अंजिराची रोपं बुक केले. तर बुक करण्याच्या अगोदर आम्ही प्रत्यक्ष त्या नर्सरीमध्ये गेलो, प्रत्यक्ष बघितलं आणि आमचा तसा जो काही पठार भाग आहे पूर्ण दुष्काळी आहे, पाण्याची उपलब्धता ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी उपलब्ध असतंय, अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये कोणते पीक तग धरू शकतो याचा आम्ही सगळ्या गटांना अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्ष तिथं क्षेत्रावरती बघितलं आणि पहिल्यांदाच माझ्या मते आम्ही सिडनेट हाऊस मध्ये अंजीर फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गटाने मिळून 1,956 अंजीराच्या रोपांची लागवड केलेली आहे. आता साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. दुसरं हार्वेस्टिंग आता येण्याच्या मार्गावरती आहे.
0: वा, खूप खूप अभिनंदन आपलं. म्हणजे शेतकरी बंधूंनो यांना सत्यमेव जयते फार्मर कप 2023 तालुका स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळाला आणि त्याचे जे 1,00,000 रुपये आले ते सुद्धा यांनी एकता शेतकरी गटाच्या कामामध्ये त्यांनी ते गुंतवले. 1,956 अंजिराची रोपं त्याच्यातून खरेदी केली आणि पूर्ण शेडनेट हाऊस मध्ये त्यांनी ही 1,956 अंजिराच्या रोपांची लागवड करून आज त्यांचा दुसरा बहार आता त्यांना मिळणार आहे. त्याचे फळं त्यांची तोडणी चाललेली आहे, उत्पन्न त्यांना सुरू झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन आपलं या दृष्टिकोनाचं आणि तुमच्या या कार्याला सुद्धा. आता हे अंजिराचं जे उत्पन्न तुमचं सुरू झालेलं आहे मग याची विक्री व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो आणि पुढची याची प्रोसेसिंग तुम्ही काही करणार आहेत का, करता आहात?
1: आता साधारणतः 200 रुपये किलो ह्या प्रमाणे आम्ही स्थानिक लेव्हलला त्याची विक्री करतो. काही संगमनेर, नाशिक, मुंबई या ठिकाणी त्याचं मार्केटिंग केली जाते. तर भविष्यात आमचं म्हणजे मेन जे काही अंजीर हे पीक आहे त्याच्यावरती आमचा प्रोसेसिंग युनिट करण्याचा आमचा गटाचा म्हणजे त्याच्यानुसार आमची प्लॅनिंग चाललेली आहे. कारण याच्यातून जे काही मिळणारा नफा आहे तो चांगल्या प्रकारे आहे, परंतु ते ड्राय करणं, त्याच्यापासून जॅम जेली अशा प्रकारचे पदार्थ तयार करून प्रोसेसिंग केले तर गटाला चांगल्या प्रकारचा नफा नक्कीच मिळू शकतो. आणि त्यासाठी आम्ही जे काही फळबाग आहे त्याच्यासाठी आम्हाला बेंगलोर येथील सेट्री नावाची एक संस्था आहे, त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनचे विक्रम सर यांनी ती फळबाग जगवावी कारण आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे. तर त्यासाठी साधारणतः 55,00,000 लिटर क्षमतेचं शेततळ, सामुदायिक शेततळ आम्ही उभारलेलं आहे आणि त्याच्यातून सगळ्या फळबागेला आम्ही पाण्याचं पण नियोजन केलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर ती आमची शेततळ नसतं तर फळबाग पण जगली नसती. म्हणून जे काही सामुदायिक शेततळ झालेलं आहे त्याच पण आम्हाला खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो एकत्र येऊन किती काम उभं राहू शकतं ह्याचं एक आदर्श उदाहरण या आदिवासी एकता शेतकरी गटानं आपल्या समोर उभं केलेलं आहे. त्यांनी फार्मर्स क्लब कडूनही याच्यासाठीचं जे 1,00,000 रुपये मिळाले त्याच्यातून त्यांनी आपल्या अंजिराचा बाग उभा केला आणि त्याच्यासाठीचं आज शेततळ सुद्धा त्यांचं उभं आहे आणि उन्हाळ्याची सुद्धा त्यांनी तरतूद त्याच्यातून करून ठेवलेली आहे. आता निश्चितच एवढं सगळं काम उभं केलं, 10 ड्रम थेरी आणली, शेडनेट हाऊस उभं केलं, बागा लावलेल्या आहेत, शेततळ उभं केलेलं आहे, निश्चितच याच्यासाठी काहीतरी तुम्हाला प्रशिक्षणाची मार्गदर्शनाची गरज याच्यामधून असणार आहे. तर मग तुम्ही याच्यासाठीचं मार्गदर्शन कोणाचं काय घेता, प्रशिक्षण कुठून कुठून मिळवलं, तुम्ही कशा पद्धतीने मिळवलं, काय सांगाल?
1: कोणती गोष्ट करण्यासाठी प्रशिक्षण खूप मोलाचं मार्गदर्शन ठरतं. कारण जोपर्यंत माणसाला प्रशिक्षण मिळत नाही तोपर्यंत तो थोडा माझ्या मते अडणीच असतोय. परंतु प्रशिक्षण मिळाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्या जवळ असतात, त्या सुई

0: वाटतात. एक साधं उदाहरण सांगेन की शेतामधून जे काही आपण समजा पालापाचोळा असतोय ते किंवा मिरची आहे किंवा वांग्याचे जे काही आपण उपटून ते फेकून किंवा जाळून टाकतो, परंतु त्याचं प्रशिक्षण भेटलं आम्हाला बाबळेश्वर या ठिकाणी, तर त्याच्यापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट खत कसं बनवायचं याची आम्हाला माहिती मिळाली. तर त्याच्यानंतर माहिती मिळाल्याच्या नंतर म्हणजे आपण जे काही पालापाचोळा गवत वगैरे पेटून देत होतो तर त्याच्यापासून खत कसं तयार करायचं याची आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यानंतर गांडूळ खत कसं तयार करायचं, हर्मीवाश कसं तयार करायचं, त्याच्यानंतर जीवाणू कल्चर कसं बनवायचं, म्हणजे याचं ज्यावेळेस आम्हाला प्रशिक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही गटातील सगळे जे काही 15 सदस्य आहेत त्यांचे प्रत्येकाचे असे प्रत्येकाचे बेड तयार केले बायोडायनॅमिक कंपोस्ट खताचे. त्याच्यानंतर वॉटर संस्थेकडून गांडूळ बेड भेटले, त्याचं गांडूळ खत तयार केलं, हर्मीवाश तयार केलं. त्याच्यानंतर जे काही जीवाणू आहेत त्यांच्या आम्हाला त्या निविष्टा भेटल्या, त्याच्यापासून ते 10 जीवाणू एकत्र करून त्याचं मल्टिप्लिकेशन करून त्याची वाढ व्यवस्थित झाल्याच्या नंतर त्याचा वापर प्रत्यक्ष आम्ही केला त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं जाणून आलं की प्रशिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. आपल्या जवळच बऱ्याचशा गोष्टी असतात परंतु ज्यावेळेस प्रशिक्षण भेटतं तर त्यासाठी आम्हाला वॉटर संस्था असन त्याच्यानंतर कृषी विभाग असन त्यांनी वेळोवेळी वेगवेगळं प्रशिक्षण आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे जे काही प्रशिक्षण केंद्र आहे तिथं नेऊन दिलं आणि कधी कधी तर आमच्या प्रत्यक्ष शेतावरती येऊन प्रशिक्षण पण आम्हाला मिळालं.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो शिकण्याची सुद्धा उमेद आवड आपल्याला पाहिजे. शिकवणारेही भेटतात पण ते तेवढं मन लावून शिकणं ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे. गटातले सगळे सदस्य वेळोवेळी ट्रेनिंग घेतात. साधारण आपण तुम्ही आता कुठे कुठे आतापर्यंत ट्रेनिंग साठी म्हणून गेलेले आहात, तुमचे आतापर्यंत अभ्यास दौरेही कुठे कुठे झालेले असतील त्याच्याविषयी काय सांगाल?
0: तर तसं मी वैयक्तिक भरपूर फिरलेलो आहे, परंतु वैयक्तिक फिरणं आणि गटाने फिरणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. कारण ज्यावेळेस एकटा फिरत असतो त्याचं एखाद्या गोष्टीकडे लक्ष जातो, परंतु ज्यावेळेस आपण गटानं फिरत असतो त्यावेळेस प्रत्येकाचं वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन निरीक्षण ऑब्झर्वेशन हे वेगवेगळं असतंय. तर आमचा पूर्ण गट बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे, त्याच्यामध्ये बाबळेश्वरचं KVK प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर राहुरी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर बारामती कृषी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर राजगुरुनगर येथील कांदा लसूण प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर जे काही आम्ही सेडनेट हाऊस उभे केलेलं आहे त्याच्यासाठी 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं तेही आपल्या पूर्ण गटानं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर केरळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून आदिवासी एकता शेतकरी गटाची निवड झालेली होती, तिथं राष्ट्रीय 8 सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण होतं आणि तिथं आम्हाला गटाला जाण्याची संधी कृषी विभागाच्या मार्फत पण मिळाली. आम्ही स्वतःतल्या बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आणि आम्ही ईर्जिक पद्धतीने जे काही काम करत असतो तिथं आमच्या गटाच्या विषयी माहिती पण सांगितली. माहिती सांगितल्यानंतर खूप म्हणजे तिथं मान्यवरांनी आमच्या सोबत फोटो काढण्यासाठी घेतले, कोणी नंबर घेतले, अजूनही बरेच जण फोन करतात, विचारतात गटाचं कामकाज कसं चाललं आहे त्याच्याविषयी पण अजून पण जाणून घेतात.
1: नक्कीच, खूप छान असं काम आपण उभं केलेलं आहे. आणि शेतकरी बंधूंनो ईर्जिक ही जी यांनी एक पद्धत सांगितलेली आहे या ईर्जिक पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपल्यामध्ये आपल्या शेती व्यवसायामध्ये आणि एकूणच आपल्या गावामध्ये किती प्रमाणात बदल होऊ शकतो असं एक आदर्श उदाहरण हे आदिवासी एकता शेतकरी गट आपल्या समोर उभं आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी सुद्धा काही प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत करतो आहोत का? आणि शेतीपूरक व्यवसाय असतील तर मग कुठल्या कुठल्या व्यवसाय आपले सध्या आता उभे आहेत?
0: तसं आता शेती ही आमची चालूच असते, परंतु पाण्याची उपलब्धता कमी आहे त्याच्यामुळं पूर्णपणे शेतीवरती अवलंबून न राहता, कारण जो पावसाचा पडणारा पाऊस आहे त्याच्यावरती शेती केली जाते. आमच्या जवळून कोणत्याही प्रकारचं नदी किंवा पाट पाणी मिळत नसल्यामुळं पावसाच्या पाण्यावरती पूर्णपणे शेती केली जाते. एक पीक पूर्णपणे त्या पावसावर निघतं, दुसरं पिकाच्या म्हणजे खरीपाचं पीक झाल्याच्या नंतर जे काही रब्बीचं पीक आहे त्याच्यामध्ये 70-80% शाश्वत असते, त्याच्यानंतर 4 महिन्याचा कालावधी हा पाण्यामुळं रिकामाच असतो. तर शेतीच्या बरोबर जर आपण जोडधंदा केला किंवा शेतीपूरक जर व्यवसाय केला तर तो नक्कीच फायद्याचा राहील. म्हणून आम्ही प्रत्येकाच्या शेळी पालन आहे, त्याच्यानंतर कुक्कुट पालन आहे, त्याच्यानंतर गटाचं मिळून जे काही मत्स्य पालन आहे ते एकत्र केलेलं आहे, त्याच्यानंतर मध लवकर उपलब्ध होत नाही तर त्यासाठी ज्या काही पेट्या वगैरे आहेत आम्ही मधुमक्षिका पालनासाठी

0: साधारणतः 6 पेटे आहेत, म्हणजे याचं प्रशिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा पण होतोय आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा पण होतो. म्हणून असे वेगवेगळे व्यवसाय शेती करत असताना आम्ही करत असतो.
1: नक्कीच भीमाजी, खूपच निसर्गाला अनुकूल अशी शेती आपण उभी केलेली आहेत आणि याच्यामध्ये मग निसर्गाची जशी आपल्याला साथ आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यावर पर्याय काढत शेळी पालन, मत्स्य पालन, खेकडा पालन, कुक्कुट पालन आणि मधुमक्षिका पालनासारखे जोड व्यवसाय सुद्धा याच्यातून उभे केलेले आहेत. निश्चितच आपलं हे खूप छान असं कार्य आपलं उभं आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शब्दामध्ये तुमच्या ह्या इर्जिक पद्धतीविषयी असेल किंवा आतापर्यंतच्या तुमच्या आदिवासी एकता शेतकरी गटाच्या अनुभवातून असेल, तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: तर जे काही आम्ही आता म्हणजे सगळे एकत्र येऊन इर्जिक पद्धतीनं काम करत आहोत, तर आपणही इर्जिक पद्धतीनं जर काम केलं तर आपण शेतामध्ये जे काम करत असताना आपल्याला कंटाळवाणं वाटतं किंवा थकवा आलेला असतोय, परंतु आम्ही काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण एकदम हसत खेळत रमत गमत काम करत आहोत, कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. आता आम्ही कालच म्हणजे इर्जिक पद्धतीने आमचं टोमॅटो हे पीक आहे, आम्ही इर्जिक पद्धतीने कालच चिकट सापळे कामगंध सापळे लावले. साधारणतः 15 एकर वरती आम्ही 2.5 ते 3 तासामध्ये सगळ्या शेतामध्ये चिकट सापळे लावले, कामगंध सापळे लावले. म्हणजे हे काम करण्यासाठी आम्हाला म्हणजे 1 एकर वरती काम करण्यासाठी साधारणतः प्रत्येकाला 2 ते 2.5 तास लागले असते, परंतु आम्ही हे काम सगळ्यांचं एकत्र येऊन 2 ते 2.5 तासामध्ये सगळ्यांचं 15 एकरचं पूर्ण केलं. म्हणजे काम करत असताना एक गोडी निर्माण होते, एकत्र काम करायला लागलो तर आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आमच्या गटामध्ये साधारणतः 28 वर्षापासून 65 वर्षापर्यंत वेगवेगळ्या वयाचे सदस्य आहेत, परंतु आम्ही एकमेकाचे भाऊ एकमेकाचे मित्र म्हणूनच काम करत असतो आणि काम करत असताना खूप म्हणजे आनंदानं काम करत असतोय. तसंच आपण जर एकत्र येऊन इर्जिक पद्धतीनं काम केलं तर जे काही आपण म्हणतो की मजुरांची समस्या आहे, लवकर मजूर वेळेवर भेटत नाही, तर या समस्येवरती पण मात होते आणि कमी वेळेमध्ये जास्त काम होतोय. म्हणून आपणही इर्जिक पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर मजूर तुम्हाला त्याची गरज पण पडणार नाही आणि आपलं कमी वेळेमध्ये काम पूर्ण होईल. याच्या बरोबर आमचा भविष्याचे प्लॅनिंग असे आहे की जे काही समजा अंजीर प्रोसेसिंग युनिट असेल, त्याच्यानंतर लोणचा पापड याच्यासारखे 7 वेगवेगळे प्रकारचे उत्पादन स्वतः आम्ही तयार करणार आहे, गटाच्या नावानं त्याचं ब्रँडिंग करणार आहे. त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण लागणार आहे ते प्रशिक्षण पण घेण्याची आमची पूर्ण गटाची तयारी आहे आणि आम्ही प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना पाठवत असतो आणि पाठवल्याच्या नंतर ती व्यक्ती येऊन पूर्ण गटाला मार्गदर्शन करते की सांगते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण झालं, काही नवीन शिकण्यासाठी मिळालं. आणि आपणही पण एकत्र येऊन जर इर्जिक पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांचा नक्कीच फायदा होईल. आम्हाला जे काही आज राज्यस्तरीय कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये माझ्या गटातील पूर्ण जे काही सदस्य आहे त्या सदस्यांचं पूर्णपणे 100% पाठबळ आहे, पाठिंबा आहे आणि त्याच्याबरोबर ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांचाही पूर्णपणे आम्हाला साथ आहे. ज्यावेळेस आम्ही काही प्रशिक्षणानिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेलो असतो त्यावेळेस ज्या काही आमच्या महिला आहेत हे पूर्णपणे शेतीचं काम बघत असतात. म्हणून जे काही माझे 15 सदस्य आहेत त्याच्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांची पूर्ण साथ आमच्या गटासाठी आहे. म्हणून आम्ही पुढच्या इतक्या लेव्हल पर्यंत पोहोचलो. तर हा जो काही पुरस्कार मिळाला या पुरस्कारासाठी पूर्ण टीमनं एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम केलं आणि आज जे काही आकाशवाणी अहिल्यानगरच्या मार्फत आमची मुलाखत घेतली, माझा आदिवासी एकता शेतकरी गटाच्या मार्फत खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी जे काही माझं मनोगत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल त्यांचेही मी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या मार्फत खूप खूप आभार व्यक्त करतो.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो इर्जिक पद्धत खूप फायदेशीर यांना ठरलेली आहे. आपल्यातल्या कमकुवत बाजू या इर्जिक पद्धतीमध्ये सांभाळून घेतल्या जातात गटाच्या इतर सदस्यांमार्फत आणि आपल्यातले जे चांगले गुण आहेत ते सगळ्या गटासाठी, सगळ्या गटासाठीच नाही तर सगळ्या गावासाठीही एक आदर्शभूत ठरतात. त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहतं, मग आपली आर्थिक

0: बाजू असेल, शेती व्यवसायाची बाजू असेल किंवा सामाजिक बाजू असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या गटाचा, आपल्या गावाचा उत्कर्ष या गटाच्या मार्फत साधला जातो. आणि ह्याचंच एक आदर्श उदाहरण आदिवासी एकता शेतकरी गटाने आपल्या समोर उभं केलेलं आहे. भीमाजी, पुन्हा एकदा जाता जाता आपलं वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळे शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला जर भीमा माना उघडे यांच्या या आदिवासी एकता शेतकरी गटाचं काम पाहायचं असेल, त्यांच्याकडून काही संकल्पना जाणून घ्यायच्या असतील, काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 9689977189. पुन्हा एकदा 9689977189. भीमाजी, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बंधूंसाठी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या कार्याविषयी सांगितलं, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात इथं थांबूयात.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
0: पुन्हा भेटूयात आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
2: नमस्कार. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अहिल्यानगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात, आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार कार्यक्रम संपला.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन विधेयकं मंजूर। विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी। गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही। या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं। एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली। वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत। यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली। आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी युपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं। एनपीएस धारकांना युपीएससाठी नोंदणी करता येते आणि युपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निम्न निवृत्ती वेतन मिळेल याची खात्री दिली जाते। विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल

झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून ही जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाबाई राबरी यांचा 30,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पीएम नागेंद्र स्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी,

0: एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रीपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं, मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही, त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयनं केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्य पदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर, विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट, बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सेवा हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन, हर लम्हा हर पल आपके साथ. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.